0: मार्लो जीता जोई से जरूरी लालू निर्वाचित साधा ये रिप्रेजेंटी से गली गुड़ता है जर्तियों का शरण कने दरबांकने केस दिनाई दें बीएटी कनरती उन्दा है यो इलाले लकोसी कुनी आको वक्का कबक ते हुआं बोए मिटिंग वन्ना कबतमान आदेम्स दिनाई दें बीएटी केस रती उन्दा है वन्ना कोपाहेदा तनाजे चुनी वो तुम्हान गम प्राती निसी कसुमा मिलकाई ने कब जे चुको मिटी सर न हो बतु कब दनी वो तुम्हान रखो गुड़गुड़ो है दू कब के सब तू लो सेक्यूरिटी रहती रखो न गेन्या रहती गम दीना की डेटिंग करो ओगेस दमिए कना तीस वन निमुल्ला तू वरु मागलती वन नुमा कना आके कुडा करागारी रस्चिरा जेरे न्यादा करुमो योगु कने जे नू उम्मत नून दुम तू गुडीना दीना की डे कना रा यो कने मो बजसनी कुन उजिन्नी और जतुरा किता fayyadamaa ta'a yookaan ture jechuu hin dandeenyu. Rakkoon inni guddaan dinagdeen Itoophiyaa qabu bu'aanii guddina dinagdee kana tokko tokko namaa bira gahuudhaaf yeroo dheeraa fixa. Namoonni tokko tokko ittu jireenyi itti hammaataa waan deemuu fi waan akkasii kuni waan fooyyee ta'e ittiin fakkaatu amanuunis dhibuu ni danda'a. Kuni adeemsa keessa mootummaani bu'aa dinagdeen kun fidaa jiru kana uummata hundaaf akka qixaatti raabsuudhaaf yoggoo sagantaa qopheessatee karoora baasatee ittiin adeeme qonna irra gahuuni malamuu jedheen yaada.
1: Egaa biyya keessa qaala'insi jireenyaa ni jira. Akkamittiin bajeta kana mootummaan yoo jirra oolche hawaasa fayyada?
0: Ammaa fi capital expenditure waan irratti jijjiirame hin qabu. Duraan bara darbee parsantii 21 tuqaa jaha akkas ture. Inni kun immoo parsantuma 22 ta'a. Gama saniin mootummaan akka mootummaatti waan boruu irraa galii argatu irratti investii godhaati hin jiru. Baasiiwwan waggaa waggaatti bahan irratti irra jireessatti karoorfataa jira jechuudha. Gama saniin uummataaf as deebisee bu'aan inni addatti yookaan immoo xiyyeeffannaan kana buusa jennu baay'uma hin jiraatu.
2: Amma mooduuwwan gaggabaaboonsi ni dhiyeessa. Heelikooptara Ameerikaa ulaa Hormuzitti dhahee kan lafa buusee Iraanidha jechuun pirezidaantiin Ameerikaa Doonaald Tiraamp himatan. Kanaafis deebii akka kennan dhaadachuu galgala kana dhagahameera. Miseensonni waraanaa Ameerikaa heelikooptara keessa turan baraaramuus gabaafameera. Sirni awwaalcha hoogganaa olaanaa duraan Iraan Ayatollah Ali Khamenei waxxabajjii kana keessatti akka raawwatu miidiyaaleen Iraan gabaasan haleellaa Ameerikaa fi Israa'el guraan dhala keessa raawwataniin erga ajjeefamanii sirni awwaalcha isaanii hanga ammaa hin raawwanne. Ilmi isaanii isaan bakka bu'ees hanga yoonaa uummatatti hin mul'atin jiru. Oduuwwan gaggabaaboo kanuma. Oduttaan Ottancaa ogeessa muuziqaadha. Yeedaloo fi walaloos barreessa. Keessumaa dhaloota waggaa 30 dura turetu baay'inaan isa beeka. Maqaan isaa Tottobaa Margoo jedhama. Walgalixaa Mandiitti dhalate guddate. Artist Daawit Mokonnin hirphaa Gaanfuree fi kaan waliin hojjeteera. Inumaa muuziqaa inni qindeesse baay'ee beekama. Addatti turtii BBC waliin taasiseen akka himetti yeroo jalqabaa fi miidiyaatti kan dhiyaate. Erga biyyaa bahees waggaa 25 olidha. Lafanni jiru Ameerikaadha. Mudannoo hirphaa fi kaan waliin qabu dabalee dubbiseera.
3: Klaasikaalii instrumentii muuziqaa duwwaa amma Itoophiyaa TV'n televizhiniin waggaa 20 beekaa akkasumatti itti fayyadamaa ture kan maxxanse anaa jechuudha jalqabaaf afaan Oromoo.